0: रंगाव देतेस मेरो एव्हरेस्ट.
1: यो कृष्ण सार एफएम
2: 94 मेगाहर्ज कृष्ण सार जत्तिकै तेज.

0: ರಂಗಾ ಉದಯ್ ದೇಸ್ ಮೇರು ಎವರೆಸ್ಟ್
1: ಫಿರ್ತಾ ಫಿರ್ತಾ 20% ಸಮ ಕ್ಯಾಶ್ ಫಿರ್ತಾ
2: ಸೈಲೇ ಪಾನಿ ಚಹಾ ಪಾನಿ
3: ಕ್ಯಾಶ್ ಫಿರ್ತಾ ಲಿನು ಭಾಯ್ತಾ
0: एनसेल पैक किन्नु भयो त जहिले पनि जहाँ पनि प्याक खरीद गर्नुहोस् अनि 20% सम्म क्याश फिर्ता एनसेल एपमा क्लेम गर्नुहोस् एनसेल पैक किन्नु भयो त शर्तहरू लागू हुनेछन् एनसेल नेपालकै लागि
4: बैक टु बैक
5: इन दिस सॉन्ग
4: ऑन स्टे ट्यून्ड